नाना पाषाण परीक्षा, नाना काष्ठांची परीक्षा, नाना वाद्यांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना भूमींची परीक्षा, नाना जळांची परीक्षा, नाना सतेज परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना रसांची परीक्षा, नाना बीजांची परीक्षा, नाना अंकुर परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना पुष्पांची परीक्षा, नाना फळांची परीक्षा, नाना वल्लींची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना दुःखांची परीक्षा, नाना रोगांची परीक्षा, नाना चिन्हांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. समर्थ सांगतायत की पाषाण, काष्ठ, वाद्य, भूमी, जळ, तसेच नाना बीज, अंकुर या सर्वांची परीक्षा म्हणजे ज्ञान नाही. तसेच नाना फुले, फळे, वृक्ष, तसेच रोग, अनेक रोग, त्यांची चिन्ह, मंत्र, यंत्र, मूर्ती, नाना गृहे, नाना पात्रे यांची देखील परीक्षा म्हणजे ज्ञान नव्हे. नाना पुष्पांची परीक्षा, नाना फळांची परीक्षा, नाना वल्लींची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना दुःखांची परीक्षा, नाना रोगांची परीक्षा, नाना चिन्हांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना मंत्रांची परीक्षा, नाना यंत्रांची परीक्षा, नाना मूर्तींची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना क्षेत्रांची परीक्षा, नाना गृहांची परीक्षा, नाना पात्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे.

नाना होणार परीक्षा, नाना समयांची परीक्षा, नाना तर्कांची परीक्षा हे ज्ञान नव्हे, नाना अनुमान परीक्षा, नाना नेमस्त परीक्षा, नाना प्रकार परीक्षा हे ज्ञान नव्हे, नाना विद्येची परीक्षा, नाना कळेची परीक्षा, नाना चातुर्य परीक्षा हे ज्ञान नव्हे, नाना शब्दांची परीक्षा, नाना अर्थांची परीक्षा, नाना भाषांची परीक्षा हे ज्ञान नव्हे, नाना स्वरांची परीक्षा, नाना वर्णांची परीक्षा, नाना लेखन परीक्षा हे ज्ञान नव्हे। आता आपल्याला असं वाटत असेल की हे सर्व ज्ञान नव्हे, तर नेमकं ज्ञान म्हणजे काय? आता समर्थ सांगतायत की होणाऱ्या गोष्टींची परीक्षा, काळवेळाची परीक्षा, नाना तर्कांची परीक्षा, अनुमान, नियम, तसेच नाना विद्या, कला, चातुर्य यांची परीक्षा करता येणं हे ज्ञान नाही। नाना शब्द, अर्थ त्यांचे, पुन्हा भाषा, त्यानंतर स्वर, वर्ण, लेखन याची परीक्षा करता येणं हे देखील ज्ञान नव्हे। तर मग नक्की ज्ञान म्हणजे काय?

नाना मतांची परीक्षा, नाना ज्ञानांची परीक्षा, नाना वृत्तींची परीक्षा हे ज्ञान नव्हे, नाना रूपांची परीक्षा, नाना रसनेची परीक्षा, नाना सुगंध परीक्षा हे ज्ञान नव्हे, नाना सृष्टींची परीक्षा, नाना विस्तार परीक्षा, नाना पदार्थ परीक्षा हे ज्ञान नव्हे। नेमकेची बोलणे, तत्काळची प्रतिवचन देणे, शीघ्रची कवित्व करणे हे ज्ञान नव्हे। नेत्र पालवी नाद कळा, कर पालवी भेद कळा, स्वर पालवी संकेत कळा हे ज्ञान नव्हे। समर्थ सांगतात विविध मतं, अनेक प्रकारचं ज्ञान, अनेक प्रकारच्या वृत्ती यांची परीक्षा करता येणं हे ज्ञान नव्हे। तसेच नाना रूप, रस, सुगंध, वृष्टी तिचा विस्तार, नाना पदार्थ त्यांच्याविषयीचं ज्ञान हे देखील खरे ज्ञान नाही। नेमकंच बोलणं, तत्काळ प्रतिवचन, तसेच क्षिप्रकवित्व, नेत्रपल्लवी नादकळा, करपल्लवी भेदकळा, स्वरपल्लवी तसेच संकेतकळा यांचेही ज्ञान हे देखील खरे ज्ञान नाही। काव्यकुशल संगीतकळा, गीत प्रबंध नृत्यकळा, सभाचातुर्य शब्दकळा हे ज्ञान नव्हे। वग्विळाचं मोहनकळा, रम्य रसाळ गायनकळा, हास्यविनोद कामकळा हे ज्ञान नव्हे। नाना लाघवी चित्रकळा, नाना वाद्ये संगीतकळा, नाना प्रकारे विचित्रकळा हे ज्ञान नव्हे। आदिकरुणी चौसष्टी कळा याही वेगळ्या नाना कळा, चौदा विद्या सिद्धी सकळा हे ज्ञान नाही। काव्यकुशलता, संगीतकला, नृत्यकला, सभाचातुर्य असणं, तसेच ज्याला शब्दकळा अवगत आहे, रम्य गायन, हास्यविनोद, चित्रकला, नाना वाद्ये, तसेच संगीतकला, एकूण 64 कला आणि त्याखेरीज ज्या इतर नाना कळा आहेत त्यांचं ज्ञान, तसेच 14 विद्या आणि सर्व सिद्धींचं ज्ञान हे देखील खरे ज्ञान नाही। असो सगळं कळाप्रवीण, विद्या मात्र परिपूर्ण, तरी ते कौशल्यता परिज्ञान म्हणूचे नाही। हे ज्ञान होयेसे भासे, परंतु मुख्य ज्ञान ते अनारीसे, जेथे प्रकृतीचे पिसे समूळ वाव, जाणावे दुसऱ्याचे जीवीचे हे ज्ञान वाटेसाचे, परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे। महानुभाव महाभाला, मानसपूजा करिता चुकला, कोणी येके पाचारीला ऐसे नव्हे म्हणूनी। समर्थ सांगतायत की एखादा माणूस सर्व कलांमध्ये प्रवीण असला, त्याला सर्व विद्यात परिपूर्ण रीतीने येत असल्या, तरी ते त्याचे कौशल्य आहे, आपण त्याला ज्ञान म्हणू नये। हे ज्ञान आहे असे भासते, परंतु मुख्य ज्ञान याहून वेगळंच आहे। खरं ज्ञान जिथे असतं तिथे प्रकृतीने उत्पन्न केलेला श्रम समूळ मिथ्या ठरतो तो भ्रम, आणि दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणं हे खरं ज्ञान आहे असं वाटतं, परंतु हे काही आत्मज्ञानाचं लक्षण नव्हे। कुणी एक अधिकार संपन्न साधक मानसपूजा करीत असता चुकला, तेव्हा तिथे असलेला दुसऱ्या कोणी त्याला हाक मारून हे असे करायचे नसते म्हणून त्याला ती चूक दाखवून दिली। याप्रमाणे दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे तसेच हे जाणणाऱ्यास फार मोठा ज्ञानी म्हटलं जातं, पण या ज्ञानाने मोक्षप्राप्ती होते ते ज्ञान नव्हे।

महानुभाव महाभाला मानस पूजा करिता चुकला, कोणी एके पाचारीला ऐसे नवे म्हणोनी, ऐसी जाणे अंतरस्थिती तयासी परमज्ञाता म्हणती, परंतु जेणे मोक्ष प्राप्ती ते हे ज्ञान नवे, ते हे ज्ञान नवे। बहुत प्रकारीचे ज्ञाने सांगो जाता असाधारणे, सायुज्य प्राप्तीची होये जेणे ते ज्ञान वेगळे। समर्थ सांगतायत की अनेक प्रकारचं ज्ञान असतं, पण त्याचे सर्व प्रकार सांगणे अशक्यच आहे। पण ज्या ज्ञानाने सायुज्य मुक्ती प्राप्त होते ते ज्ञान वेगळंच असतं। तरी ते कैसे आहे ज्ञान, समाधानाचे लक्षण, ऐसे हे विशद करून मज निरोपावे। हे ऐकून श्रोता म्हणतो की ज्या योगी सायुज्य मुक्ती प्राप्त होते ते ज्ञान कसं असतं आणि त्याने समाधान कसं प्राप्त होतं हे आपण मला स्पष्ट करून सांगावं। ऐसे शुद्ध ज्ञान पुसिले ते पुढील समासे निरोपिले, श्रोता अवधान दिधले पाहिजे पुढले पाहिजे पुढे। अशा प्रकारे शुद्ध ज्ञानासंबंधी श्रोत्याने प्रश्न केल्यावरून पुढल्या समासात त्यासंबंधी निरूपण केलं जाईल असं समर्थांनी त्यांना सांगितलं। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बहुधा ज्ञान नाम समास पाचवा। जय जय रघुवीर समर्थ।

0: Aswani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: रेनबो फंडेमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲप.

0: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ। या खेळाला आज ग्लॅमर आलंय। अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात। यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे।
1: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो। अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो।
0: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर।

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: आता वेळ झाली आहे हवामान वृत्ताची, जाणून घेऊया हवामान वृत्त। कुलाबा वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 33° सेल्सिअस, किमान तापमान 27° सेल्सिअस। सांताक्रूझ वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 32° सेल्सिअस, किमान तापमान 28° सेल्सिअस। हा होता, आणि आता जाणून घेऊया हवामानाचा अंदाज। मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील 24 तासांकरता हवामानाचा अंदाज। सर्वसाधारणपणे आकाश ढगाळ असण्याची शक्यता आहे आणि शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे। तसेच वादळी वाऱ्यासह देखील सरींची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे। आणि कमाल तापमान 32° सेल्सिअस ते किमान तापमान 27° सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे। हा होता हवामानाचा अंदाज। आणि यापूर्वी आपण एक गीत ऐकलं, आभाळ फाटलेले, वैजयंता या चित्रपटातील ही गीत। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन, आणि त्यानिमित्त आज रेनबो फंडेच्या पूर्वार्धात खास त्यांच्या चित्रपटातील गीते आपण ऐकूया। एक सुंदर असं गीत यानंतर।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष सप्रेम नमस्कार विनंती विशेष तुझा वाचून मला कटुवेना सखेद परदेश सप्रेम नमस्कार विनंती विशेष।

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतिवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतिवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

शालेय जीवनात मला आठवतं आहे की 10वीत असताना स्मशानातील सोनं हा एक धडा होता आणि त्यातला नायक भीमा आणि स्मशानात त्या मड्याच्या तोंडात त्याने हात घालण्याचा प्रयत्न केलेला आणि सोनं काढण्यासाठी आणि त्यात त्याची अडकलेली बोटं. तर स्मशानातील सोनं हा धडा ज्यांना असेल त्यांना मी काय म्हणते हे समजलं असेल. खरं तर हा धडा आयुष्यभर विसरण्यासारखा नाही आहे, कारण किती ती धडपड. एखादं आता सोनं मिळवण्यासाठी भीमाची धडपड, परंतु त्या नादात त्याची त्या मड्याच्या तोंडात अडकलेली बोटं, हे सर्व आत्ता आठवण्याचं कारण या धड्याचे लेखक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं हे नाव जगभर प्रचलित झालं आणि ते 100 नंबरी सोनं होतं. या सोन्याची योग्य किंमत आणि सन्मान आपण या पुढील एका वाक्यावरून सांगते की त्यांचा श्रेष्ठ विचार एक. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी आणि कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे, हा श्रेष्ठ विचार देणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा आज स्मृतिदिन. एक छानसं गाणं ऐकूया.

0: पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

नवचैतन्याच्या उत्सवाला साजरा करण्यासाठी या सोहळ्यासाठी आपणा सर्वांनी नक्की यायचं आहे. आम्ही तुमची वाट बघत आहोत आणि यानंतर एक छोटासा विराम घेऊन पुन्हा आपण गीतांकडे वळूया.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती। आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो।

अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या अनेक कादंबऱ्यांवर चित्रपटाची निर्मिती झाली आणि आपल्याला माहीत सुद्धा नसतील इतके साहित्य प्रकार आणि त्या साहित्य प्रकारांवर अण्णांनी मोहर उमटवली आहे. आता ही सकाळची वेळ आहे म्हणून नाही तर त्यांच्या चित्रपटातील आणि अनेक लावण्या आणि त्यांनी लिहिलेली गाणी खरं तर वेळेचं भान राखता अर्थातच आजच्या दिवसामध्ये तुम्हाला यानंतर 2 ते 5 सत्रात आणि 10 ते 1 सत्रात गोल्डवर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या चित्रपटातील अनेक लावण्या ऐकायला मिळतील अशी आपण अपेक्षा करूया. आणि त्यांनी 48 वर्षांच्या अल्पायुष्यात तब्बल 35 कादंबऱ्यांसह 19 कथासंग्रह तसेच 14 लोकनाट्य 15 पोवाडे 1 प्रवास वर्णन आणि कित्येक लावण्या आणि गाणी लिहिली. एक छानसं गीत आपण ऐकूया.

सुधु सुधु हंसे।

0: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ। या खेळाला आज ग्लॅमर आलंय। अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात। यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे।
1: बुद्धिबळाच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो। अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो।
0: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर।

वारणेचा वाघ या चित्रपटातील ही गीता आपण ऐकलीत. आणि वारणेचा वाघ ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध कादंबरी आणि त्याच्यावर निर्मित हा चित्रपट. त्यातील कथा कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज गावचे रहिवासी असलेल्या सत्याप्पा भोसले सत्तू यांच्या खऱ्याखुऱ्या बंडखोर जीवनावर आधारित. आणि आत्ता आपण जे गीत ऐकलं त्यामध्ये सत्तूचा उल्लेख होता. त्यामध्ये सत्तू हा वारणेच्या खोऱ्यात राहणारा एक स्वाभिमानी आणि गोरगरिबांच्या हक्कासाठी लढणारा असा तरुण आहे. त्या काळातल्या जाचक व्यक्तींच्या अन्यायाविरुद्ध सत्तूने बंड पुकारलं होतं आणि तो गरिबांचा कैवारी अर्थात आणि स्त्रियांचा रक्षक देखील बनला होता. तो अर्थातच लुटारू जरी असला तरी त्यामध्ये तो लुटलेली संपत्ती स्वतःसाठी वापरायचा नाही तर तो गरिबांमध्ये वाटायचा. अन्यायी लोकांच्या मनात देखील सत्तूचा प्रचंड धाक होता आणि म्हणूनच त्याला वारणेचा वाघ असं म्हटलं. ऐकूया एक छानसं गाणं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या मुरली मल्हारी रायाची या चित्रपटातील.

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतिवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतिवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती। आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवता।

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल बोलायला जर सुरुवात केली तर बरंच काही आठवतं. त्यांची 1.5 दिवसाची शाळा, त्यानंतर माझी मैना गावावर राहिली त्याबद्दल, तसेच त्यांच्या अनेक कादंबऱ्या. आणि आपल्याला जितक्या भाषा माहीत नसतील तितक्या भाषामध्ये, म्हणजे जगभरातील तब्बल 27 भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचं भाषांतर झालेलं आहे, म्हणजे काय कमालीची उंची अण्णाभाऊ यांनी गाठलेली आहे. त्यांच्या एका चित्रपटातील पुढील गीत आपण ऐकूया.

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतिवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतिवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी लिहिलेल्या चित्रपटातील अर्थातच कादंबरीवर चित्रपट निर्मित झाले या चित्रपटातील गीतं आज आपण रेनबो फंडेच्या पूर्वार्धात ऐकलीत. आणि एक छानसं गाणं, एक टिळा मी लावते रक्ताचा, टिळा लावते मी रक्ताचा या चित्रपटातील आपल्या सर्वांचं आवडतं असं गाणं.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: नवचैतन्याच्या या उत्सवाला आपण सर्वांनी मिळून साजरा करायचे, सर्वांनी यायचंय या कार्यक्रमाला. आजच्या कार्यक्रमामध्ये पहाटेपासून मंगेश जोशी, मधुकर कीर्तिकुमार वर्तक वसईहून, तसेच महेंद्रभाई आगाशी गावातून, गौतम भिंगारडे, निशा सुवर्णा चौगुले, मधुसूदन जोशी, शिरीष बेलसरे पुण्याहून, सी आर स्वामी, किशोर पाटील पेणहून, सुशीर दत्त मुणगेकर, कृष्णानंद कामत सिडनीहून, आर्यन सोमवंशी, आशा गणेश सोनावणे आणि रघुनाथ बळीराम पाटील, श्री प्रकाश वाघ, तसेच वैष्णवी खुटले पनवेल नांदगावहून, किशोर नाईक, भीमराज मेहर आणि रवींद्र वामन साने, अनिल चिरणेकर उरणहून, आणि अनेक श्रोत्यांनी आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि हा कार्यक्रम आपण सर्वांच्या साथीने असाच उत्तरोत्तर रंगत राहणार आहे. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. आणि आता आपण पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरातल्या 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन. राज्यातल्या बारामती आणि नांदुरा स्थानकांचा समावेश. देशातल्या पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वे गाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा. पुणे विभागातील 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं आज भूमिपूजन. आणि राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल जालंधर रेल्वे स्थानकातून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण करण्यात आलं. यात राज्यातील बारामती आणि नांदुरा या 2 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. बारामती इथल्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचं प्रत्यक्ष अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा टप्पा असल्याचं पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं. अंदाजे 26 कोटी रुपये खर्चून पुनर्विकसित करण्यात आलेल्या या स्थानकात आता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. यानिमित्त रेल्वे विभागातर्फे निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नांदुरा रेल्वे स्थानकात या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार चैनसुख संचेती तसंच लोकप्रतिनिधी, रेल्वे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल हरियाणात जिंद ते सोनीपत दरम्यान भारतातील पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला. आरेखन आणि निर्मिती स्वदेशातच झालेली हायड्रोजनवर चालणारी ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. तर देशातील पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या रेल्वेत हायड्रोजनचं रुपांतर वाफेत होत असल्यामुळे शून्य कार्बन उत्सर्जन होतं. हायड्रोजनवर संचलित रेल्वेगाड्या धावणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात आता भारत सामील झाला आहे. या गटात जर्मनी, जपान, चीन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं महत्वाच्या ठरणाऱ्या 138 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन आज पुण्यात होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे. यात पुणे शिरूर सहापदरी राष्ट्रीय महामार्ग, हडपसर यवत राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्यास मदत होऊन प्रवास

0: वाहनाचा वेळ आणि इंधनाची बचत होईल। या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत। शिक्षणासोबत कौशल्यांचं एकत्रीकरण अत्यंत महत्त्वाचं असून त्या माध्यमातून रोजगार देणारे पदवीधर निर्माण करावेत असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं। DGII 100X महाराष्ट्र पुणे संवाद आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सहकार्यानं पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। प्रत्येक विद्यापीठ परिसर नाविन्यतेचं केंद्र बनावं, जिथं विद्यार्थी रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार देणारे पदवीधर होतील अशी आशा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली। कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे तीन प्रमुख आधारस्तंभ ठरणार असून या क्षेत्रात राज्यात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। आय हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित क्वांटम तंत्रज्ञान अध्यापक विकास कार्यक्रमाच्या काल मुंबईत झालेल्या समारोप प्रसंगी ते बोलत होते। पुढील टप्प्यात 500 प्रशिक्षक आणि किमान 5000 अधिक क्वांटम प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। पुढच्या वर्षी होणाऱ्या वेव्स परिषदेसाठी कार्यक्रमाचं नियोजन, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि विविध समन्वयाच्या बाबी वेळेत पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। वेव्स 2027 तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते। संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिगटाची बैठक झाली। बैठकीदरम्यान नेत्यांनी आगामी संसदीय अधिवेशनाची रणनीती आखली। दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या 19 तारखेला सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे। अधिवेशन काळात संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी सरकारतर्फे करण्यात येण्याची अपेक्षा आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार असून ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हा निर्णय घेतला। त्यानुसार BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील। प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील, त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील। हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्यानं त्याचा परिणाम खरीपाच्या पेरणीवर झाला आहे। ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधींकडून।
1: लातूर जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या आहेत। जून आणि जुलै या 2 महिन्यात सुमारे आतापर्यंत केवळ 119.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। परिणामी जिल्ह्यात तब्बल 7% पेरण्या खोळंबल्या असून आतापर्यंत केवळ 41.23% क्षेत्रावरच पेरणी झाली आहे। जिल्ह्यातील खरीपाचे एकूण क्षेत्र 5,86,099 हेक्टर क्षेत्र इतके आहे। त्यापैकी आतापर्यंत केवळ 2,41,624 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे। जिल्ह्यात की शिरूर तालुक्यात सर्वात कमी तर जळकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे। जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणीचे क्षेत्र सर्वाधिक असले तरी मूग आणि उडीद ही पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत। गेल्या 3 दिवसापासून जिल्ह्यात कडक ऊन पडत असल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे। तर अनेक ठिकाणी बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकं उगवली नसल्याचेही अनेक प्रकार उघडकीस आले आहेत। त्यामुळे अगोदरच वरुणराजामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता बोगस बियाण्यामुळे पूर्णतः बेजार झाल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात दिसून येत आहे। शशिकांत पाटील, आकाशवाणी, लातूर।
0: आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करताना विद्यार्थ्यांना शाळेत वातावरणही आधुनिक पद्धतीचं मिळावं या विचारातून धुळे शहरात एक अभिनव शाळा उभारण्यात आली आहे। ऐकूया याविषयी अधिक माहिती।
2: धुळे महानगरपालिकेने शहरात पहिली वातानुकूलित सर्व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी हॅपी हार्ट्स प्री स्कूल ही पूर्व प्राथमिक शाळा सुरू

0: दिली आहे. येथे लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी म्हणून प्रत्येक वर्ग खोलीमध्ये समुद्र विश्व अंतराळ जंगल निसर्ग अशी आकर्षक चित्रे साकारली आहेत. आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम प्रोजेक्टर स्मार्ट लर्निंग साधने वायरलेस वायफाय नेटवर्क आणि वायरलेस साऊंड सिस्टीम बसवली आहे. सर्व वर्ग खोल्यांमध्ये वातानुकूलित यंत्रणा आहे. संपूर्ण शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या शाळेचे उद्घाटन नुकतेच धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील बालकांना आधुनिक आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी धुळे महापालिकेचा हा पहिला प्रयोग आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून नितीन जाधव.
1: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील 20 प्रकल्प पूर्ण झाले असून 7 प्रकल्प प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत बोलताना दिली. या योजनेअंतर्गत राज्यात 5,79,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरातल्या 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन. राज्यातल्या बारामती आणि नांदुरा स्थानकांचा समावेश. पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वेगाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा. पुणे विभागातील 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं आज भूमिपूजन. आणि राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

निसर्ग सगळीकडे हिरवा हिरवा गार झालेला आहे. हा हा हा, मस्त छान असं थंड वातावरण आहे. आणि सकाळच्या या थंड वातावरणात काही ठिकाणी चहापान सुरू असेल, काही जण शाळेत निघालेले असतील, विद्यार्थी शाळेत निघालेले असतील किंवा विद्यालयात पोहोचले देखील असतील. विद्यालय, महाविद्यालय, महाविद्यालय जिथे सुरवंटाचं फुलपाखरू होतं, स्वप्नांना दिशा देण्यासाठी अभ्यासाच्या मार्गावरून प्रवास करणारे सर्व विद्यार्थी आणि त्यांच्यासाठी स्थापन झालेल्या एका संस्थेचा उल्लेख करण्याचा आजचा दिवस. 1857 साली आजच्याच दिवशी म्हणजे 18 जुलैला मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. आणि एक छानसं गाणं आपण ऐकूया.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

पहाटे 5 वाजल्यापासून अनेक श्रोत्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला आहे. आर्यन सोमवंशी हरिश्चंद्र पाटील दिघाटेहून, संध्यास गावकर कृष्णानंद कामत सिडनीहून, तसेच अरुण गावकर वरळीहून, आत्माराम खराडे संजय पाटील कल्पना उल्हासनगरहून, प्रशांत नाईक उरणहून, श्रेया राऊत तसेच बाळ वैंगणकर गायत्री वैशंपायन, राजकुमार कुंभार विजेंद्र अपर्णा पटवर्धन सुलभा शरद काकडे माधव वाघ पुण्याहून, गजानन मोरेश्वर पाटील उमेलमान वसईहून, महेंद्रभाय आगाशिगावातून गौतम भिंगारडे निशा, तसेच दिलीप वाणी मंगेश घरत मंगेश म्हात्रे विशाखा नाईक दीपा पालकर रवींद्र कुडाळकर चंद्रशेखर मुळेकर श्रीनिवास हिंगणे डोंबिवलीहून, सूर्यकांत कुंभार प्रज्ञा वनारसे राजेंद्र मणिराम म्हात्रे, तसेच रेवती सरनाईक रवींद्र पांडुरंग सरनाईक पंकज मोहोड अनिल अंजली पाटील विजय जोशी माणगावहून, विश्वास चांदोरकर प्रांजल गुर्जर प्रकाश कुलकर्णी ओंकार काटकर प्रमोद पिंपळ दळवी सुरेश बावकर सुनीता उत्तुरकर किशोर पेडणेकर पाटील सुनंदा जगदीश गावण सर वर्षा भावार्थी सोलापूरहून, सुरेश आरेकर मधुसूदन आठवले मुरलीधर रौंदळ प्रमोद शेंडे सुरेखा पाटील भिवंडीहून, श्रीपाद जोशी अशोक शिंत्रे श्रुती भाव

वे श्रीकांत धुकावडे, नित्यानंद पाटील, खनिका भगत, आनंद मुकाशी, शिवाजी दळवी, गोपाळ मेढेकर, प्रकाश जोशी, स्मिता आणि विवेक निवाळकर, सुप्रिया रायकर, आनंद परब या सर्वांनी आपल्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला आहे आणि अनेक श्रोत्यांचे दूरध्वनीवरून संपर्क होत आहेत आणि व्हॉट्सअपवर देखील मेसेजेस येत आहेत. अतिशय सुंदररित्या आपल्या सर्वांच्या सहभागाने आणि प्रतिसादाने हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत जातो. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमच्या सखीत तुमची सखी पाणिनी. लुटूया आनंद आयुष्याच्या प्रत्येक क्षणी.

0: श्रोते हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा 9वा भाग.
1: मुंबई बंदरात उभ्या असलेल्या फोर्ट स्टायकिन जहाजाला आग लागली होती. आग भडकतच चालली होती. एव्हाना दुपारचे 3:15 वाजले होते. आता पुढे काय होणार याची वाट पाहत असतानाच जहाजातून घट्ट काळपट धुराचा मोठा ढग बाहेर आला आणि त्यासोबत पेटत्या कापसाच्या लढी आकाशात उडू लागल्या. हा इशारा होता आतल्या स्फोटकांनी आग पकडल्याचा. प्रचंड प्रमाणात झालेल्या धुरामुळे श्वास घेणं अवघड व्हायला लागलं आणि परिणामी जवळपास 24-25 पंपांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करणारे फायरमन आणि इतर जण आपोआप जहाजापासून दूर जायला लागले.
2: आता मात्र काहीच करता येण्यासारखं नव्हतं. आता पुढे काय होतं याची वाट बघणं एवढंच त्यांच्या हाती होतं. दुपारचे 3:50 झाली आणि सबंध जहाज व्यापून राहील इतका मोठा आगीच्या लखलखत्या ज्वाळांचा लोळ जहाजातून बाहेर पडला. तो जसा बाहेर पडला तसाच क्षणात दिसेनासाही झाला. आता स्फोट होणं अटळ असल्याचं कॅप्टन नायस्मिथच्या लक्षात आलं. करण्यासारखं आता काहीही शिल्लक उरलं नव्हतं. त्यानं जहाजावरच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना त्वरित जहाज सोडण्याचे आदेश दिले आणि तोही धक्क्यावरच्या एका इमारतीच्या आश्रयाला निघून गेला. आग विझवायला आलेले फायर ब्रिगेडचे कर्मचारी अधिकारीही आता मागे सरले.
1: गोदीच्या आसपासच्या आणि बाहेरच्या परिसरात लोकांचे नेहमीचे व्यवहार सुरू होते. व्हिक्टोरिया गोदीत आग लागलीय हे त्यांना एव्हाना समजलं होतं. गोदीत आग लागणं ही काही नवीन घटना नव्हती. तशा लहान मोठ्या आगी लागणं आणि त्या विझवल्याही जाणं नित्याचंच होतं. ही तशीच एखादी आग असावी असं त्यांना वाटलं. व्हिक्टोरिया आणि शेजारच्या प्रिन्सेस डॉकमध्ये नांगरलेल्या इतर जहाजांवरचे खलाशी ते दृश्य पाहत होते. गेली 5-1 वर्ष युद्ध साहित्यांनी भरलेल्या बोटी खुल्या समुद्रात शत्रू बोटींनी केलेल्या टॉर्पिडोच्या हल्ल्यात आगी लागून नष्ट झालेल्या त्यांनी पाहिल्या होत्या. त्यामुळे त्यांनाही त्याचं काहीच वाटलं नव्हतं. नेहमीप्रमाणे त्यांनी तिकडे दुर्लक्ष करून आपापल्या कामात लक्ष घातलं. फोर्ट स्टायकिनवर खचून भरलेली स्फोटकं आहेत

0: याची अर्थातच त्यांना कल्पना नव्हती।
1: दुपारचे 4 वाजून गेले। घड्याळाचा काटा पुढे सरकत होता। दुपारचे 4:06 झाली आणि कानाचे पडदे फाटवणारा प्रचंड मोठा आवाज करत बोटीवरच्या स्फोटकांचा स्फोट झाला। स्फोट होताच स्पोर्ट्स टायकिनचे 2 तुकडे झाले। एक तुकडा समुद्रात राहिला तर जवळपास 100 टन वजनाचा दुसरा तुकडा उडून थेट 0.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका इमारतीवर जाऊन पडला। धक्क्यावर असलेल्या इमारती जमीनदोस्त झाल्या। पाण्याचे पाईप फुटले, गटार तुंबली, आग विझवण्यासाठी आलेले बंब लांब उडाले। स्फोटामुळे समुद्रात प्रचंड मोठी लाट निर्माण झाली आणि त्या लाटेत आजूबाजूची 10 ते 12 जहाज बुडाली। फोर्ट स्टाइकिनच्या शेजारीच उभ्या असलेल्या 1,000 टनी मालवाहू जहाजाचे तर अनेक तुकडे होऊन ते गोदीच्या परिसरात विखरून पडले। त्या तुकड्यांखाली कित्येक माणसं मेली, इमारती पडल्या, अनेक जहाजांना आगी लागल्या। गोदीच्या परिसरातल्या आकाशात सर्वत्र काळा कुट्ट धूर भरून राहिला।
0: काय होतंय हे कोणाला समजायच्या आतच 4:20 दुसरा स्फोट झाला। ह्या स्फोटाची तीव्रता पहिल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होती। ह्या स्फोटाबरोबर जहाजातला कापूस जळून आकाशात उंच उडाला आणि जवळपास 1 किलोमीटरच्या परिसरात जणू काही पेटत्या कापसाचा पाऊस पडायला लागला। त्या पेटत्या कापसामुळे गोदीतल्या आणि गोदी बाहेरच्या इमारतींना आग लागली। जपानने मुंबईवर आक्रमण केलं ह्या समजुतीने लोक घरदार सोडून आपापला जीव वाचवण्यासाठी सैरा वैरा पळू लागले। केवळ कापूसच नव्हे तर जहाजात असलेल्या भंगाराचे तुकडेही आकाशात उडून वितळलेल्या स्वरूपात पडायला लागले। त्या पोलादी तुकड्यांखाली सापडून कित्येक लोक मरण पावले। गोदीचा परिसर तर संपूर्ण बेचिराग झाला होता। गोदीपासून 0.5 किलोमीटर अंतरावरच्या एका पारशाच्या घराचं छप्पर फाडून धुरामुळे काळवंडलेला धातूचा एक मोठा तुकडा आत पडला। तो तुकडा जर डोक्यावर पडला असता तर कवटी फुटून आपला जीव गेला असता ह्या विचाराने हादरलेला तो पारशी थिजलेल्या नजरेने जमिनीवर पडलेल्या त्या तुकड्याकडे काही क्षण पाहत राहिला। काही काळाने भानावर आल्यावर त्याच्या घरात पडलेला तो धातूचा मोठा तुकडा लोखंडाचा नसून सोन्याचा आहे हे त्याच्या लक्षात आलं। 28 पाउंड वजनाची सोन्याची वीट होती ती।
1: स्फोटानंतर फोर्ट स्टाइकिनच्या पंख्याचे प्रॉपेलर्सचे तुकडे होऊन आकाशात भिरकावले गेले। त्यातला एक तुकडा क्रॉफर्ड मार्केट नजीकच्या सेंट झेवियर शाळेच्या आवारात पडला होता। तो तुकडा त्या शाळेच्या आवारात ज्या ठिकाणी पडला होता त्याच ठिकाणी अजूनही जपून ठेवण्यात आलेला आहे।
0: मुंबईतली सर्व फायर इंजिन्स आणि अँब्युलन्स गोदीमध्ये आणण्यात आल्या। ह्या अँब्युलन्सचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या गाड्या स्त्रिया चालवत होत्या। केवळ गोदीमध्येच नव्हे तर मस्जिद, भायखळा, माझगाव इत्यादी गोदीपासून जवळच्या परिसरातही लोकांना मदतीची गरज होती। मुंबईचे गव्हर्नर सर जॉन कॉलविल यांनी जातीने गोदी परिसरात भेट देऊन पाहणी केली आणि तातडीने मदतीच्या सूचना दिल्या। पोलीस होतेच, परंतु स्वतःचं दुःख बाजूला सारून लोकही इतरांच्या मदतीसाठी पुढे आले होते। अख्खी मुंबई एकोप्याचं दर्शन घडवत रस्त्यावर उतरली होती।

मुंबईतल्या गोदीच्या स्फोटाच्या गोष्टीचा आज आपण ऐकत होतो 9वा भाग. उद्या याच गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके.

गायक मंदार पिलवलकर, ध्वनि प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर।

0: आत्ताच आपण ऐकला बहुप्रतीक्षित कार्यक्रम अज्ञात मुंबई। आपला हा सुरमयी प्रवास असाच सुरू राहणार आहे आपणा सर्वांच्या साथीने।
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
2: प्रवेश निःशुल्क।
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
2: उत्सव नवचैतन्याचा।
0: आपला हा सुरुमयी आणि मनाला आनंद देणारा हा प्रवास असा सुरू राहणार आहे आणि आपल्या साथीला येणार आहेत साथसंगत करण्यासाठी। दुपारच्या सत्रात 2 ते 5 मध्ये आरजे अर्चना आपल्यासोबत असतील आणि FM गोल्डवर 10 ते 1 या वेळेत आरजे गोपी आपल्याला साथसंगत करतील। ऐकत रहा न्यूज ऑन AIR ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।

0: प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र।
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन। आता सविस्तर बातम्या। अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशाच्या 20 राज्यांमधल्या 75 अमृत रेल्वे स्थानकांचं काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं। अमृत भारत स्थानक योजना ही जगातली सर्वात मोठी स्थानकांच्या पुनर्विकासाची योजना असून 1,570 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह हे काम करण्यात आलं आहे। काल लोकार्पण झालेल्या 75 स्थानकांमध्ये महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे। विकास भी विरासत भी म्हणजेच विकासासोबत वारशाचंही जतन हे सूत्र ठेवून या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यातून स्थानिक संस्कृती वारसा आणि स्थापत्यकलेचंही दर्शन घडेल अशा पद्धतीनं या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला आहे। याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 2 नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला, तसंच जवळपास 5,500 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधांचंही उद्घाटन करण्यात आलं। तत्पूर्वी हरियाणात जिंद इथं काल सकाळी पंतप्रधानांनी देशातल्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला। ही रेल्वे जिंद ते सोनीपत या मार्गावरून धावणार आहे। ही गाडी रचनेपासून ते निर्मितीपर्यंत पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे, त्यामुळे ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले। तर देशातली पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। या रेल्वेत हायड्रोजनचं रुपांतर वाफेत होत असल्यामुळे ती धावताना होणारं कार्बन उत्सर्जन शून्य आहे। यामुळे भारत आता हायड्रोजनवर चलित रेल्वेगाड्या चालवणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात सामील झाला आहे। मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये समाधानकारक प्रगती होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे। समाज माध्यमावरील एका पोस्ट संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हा खुलासा केला। जपान भारताला E20 श्रेणीतील ट्रेन पुरवणार आहे, मात्र ती 2030 सुरुवातीलाच उपलब्ध होईल। सध्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं बांधकाम वेगानं सुरू आहे। या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2027 कार्यान्वित होईल असंही जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना बुलेट ट्रेनच्या कामातील प्रगतीबाबत माहिती देताना सांगितलं। येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली। दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं सरकारनं उद्या राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे। संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सरकारकडून राजकीय पक्षांना केलं जाण्याची शक्यता आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 तारखेपासून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या 3 दिवसांच्या पश्चिम बंगाल

या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज ते भारत बांगलादेश सीमेजवळील जुमागाच इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीला भेट देणार आहेत. या भेटीवेळी ते बीएसएफ जवानांशीही संवाद साधणार असून प्रहरी संमेलनाला संबोधित करतील. तसंच ते वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याबरोबरच बीएसएफशी संबंधित विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल टालिन इथं एस्टोनियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्गस साखना यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, डिजिटल परिवर्तन, सायबर सुरक्षा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात भारत इस्टोनिया सहकार्य वाढवण्याच्या विविध मार्गांविषयी चर्चा केली. भारत युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी अंतिम निष्कर्षाप्रत पोहोचल्यानंतर आता नवीन संधी निर्माण करण्याबाबतही त्यांनी आपले दृष्टिकोन मांडले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात 138.1 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशानं या प्रकल्पांचं काम हाती घेण्यात येत आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्याबरोबरच प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात एसआयआरला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेतयात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील आवदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. होर्मुझच्या समुद्रधुनीवरून सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला असून अमेरिका आणि इराण यांनी काल पश्चिम आशियातील परस्परांच्या पायाभूत सुविधा आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून आणखी हल्ले केले. इराणची लष्करी क्षमता आणखी कमकुवत करण्याच्या उद्देशानं हल्ल्यांची व्याप्ती वाढवत सलग 7व्या दिवशी विशेषतः पूल आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करून हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं काल रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या दक्षिण भागातील होर्मुझगन प्रांतातील पूल उद्ध्वस्त झाल्याचं इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीनं म्हटलं आहे. मेक्सिकोच्या दक्षिण किनारपट्टीलगतच्या भागाला काल 7.4 तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपामुळे तूर्त तरी कोणत्याही नुकसानीचं वृत्त नसल्याचं मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सुनामीचा धोका लक्षात घेता खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत PV सिंधू हिची लढत आज चीनच्या चेन युफेईशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीतल्या कालच्या सामन्यातून जपानच्या नोझोमी ओकुहारा हिनं माघार घेतल्यामुळे PV सिंधूनं अंतिम 4 खेळाडूंच्या उपांत्य फेरीत धडक मारली. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात आज मियामी स्टेडियमवर 3ऱ्या क्रमांकासाठीचा सामना खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 5:30 हा सामना सुरू होईल. वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गारफील्ड तथा गॅरी सोबर्स यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. अष्टपैलू खेळाडू असलेल्या सोबर्स यांनी 1954 ते एप्रिल 1974 या आपल्या कारकिर्दीत 93 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 8,032 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 235 बळी घेतले होते. क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू असा नावलौकिक असलेल्या सर गॅरी सोबर्स यांचा क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजला मानाचं स्थान मिळवून देण्यात मोलाचा वाटा होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.
पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ.

मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

करी। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आता

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. भारतासाठी दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स हे केवळ एक विधान नसून ती कृतीची एक ठाम भूमिका असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित फोर्सेस फर्स्ट कॉन्क्लेव्हमध्ये आज ते बोलत होते. भारत केवळ आपल्या सीमेवरच नव्हे तर गरज पडल्यास दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमध्ये घुसूनही त्यांच्यावर प्रहार करेल. ऑपरेशन सिंदूर दरम्यान संपूर्ण जगानं हे पाहिलं आणि ते तांत्रिक युद्ध पद्धतीचं एक उत्कृष्ट उदाहरण होतं असं संरक्षण मंत्री म्हणाले. या मोहिमेत आकाशतीर, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली आणि ब्राह्मोस सारख्या प्रगत क्षेपणास्त्र प्रणालीसह इतर अनेक अत्याधुनिक संरक्षण उपकरणांचा वापर करण्यात आला होता असंही त्यांनी सांगितलं. शैक्षणिक सुधारणांसाठी प्रदीर्घ उपोषणादरम्यान तब्येत खालावल्यानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वांगचुक सातत्यानं वैद्यकीय देखरेखीखाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असं सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ चारू बांबा यांनी सांगितलं. वांगचुक शुद्धीवर असून त्यांच्याकडे वैद्यकीय उपचार केले जात असल्याचं त्या म्हणाल्या. भारतातील स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या खासगी कक्षीय रॉकेटचं आज सकाळी 11:30 सुमारास श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. मिशन आगमन अंतर्गत झालेल्या या पहिल्या चाचणी उड्डाणात विक्रम 1 ठरवून दिलेली कक्षा यशस्वीरित्या गाठली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या सहकार्यानं खासगी क्षेत्राने रचलेला हा एक अत्यंत अभूतपूर्व आणि ऐतिहासिक मैलाचा दगड ठरला आहे. डोंबिवली इथं शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य शाखेनं सोमवारी 20 जुलै रोजी 24 तासांच्या राज्यव्यापी वैद्यकीय सेवा बंदची घोषणा केली आहे. सोमवारी 20 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपासून मंगळवारी 21 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत हा बंद राहणार आहे. बंद दरम्यान राज्यातील सर्व रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग आणि नियोजित शस्त्रक्रिया स्थगित राहतील. मात्र आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग, प्रसूती सेवा आणि अन्य जीवनावश्यक

उपचार नियमितपणे सुरू राहतील असं आयएमएनं स्पष्ट केलं आहे. डोंबिवलीतील हत्या प्रकरणी आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणीही आयएमएनं केली आहे. शोषित पीडित वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृती दिन असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथेही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विभागीय कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील 20 प्रकल्प पूर्ण झाले असून 7 प्रकल्प प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत बोलताना दिली. या योजनेअंतर्गत राज्यात 5,79,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादामधल्या प्रकाशा इथल्या तीर्थक्षेत्र विकास आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं तयार केलेला 117 कोटी रुपयांचा विकास आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी सुपूर्द करण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळा वर्षभरावर आला असल्यामुळे या कामांना तातडीनं प्रशासकीय मान्यता मिळवून देऊन कामं वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत समाविष्ट राज्यातल्या 21 जिल्ह्यातल्या निवडक गावातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसंच सर्व प्रकारच्या प्रवर्गातील महिला शेतकऱ्यांना केवळ स्वतःचा स्वहिस्सा भरून ठिबक आणि तुषार सिंचन संच उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत डिजिटल चलनाच्या माध्यमातून अनुदान वितरित करण्यात येणार असून पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा असं आवाहन प्रकल्प संचालक तथा बीडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केलं आहे. कोकणात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाच्या खाजगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक। उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया। भारताची पीव्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल। आणि महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली। आता बातम्या विस्तारानं। भारतात खाजगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं। भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं। स्कायरूट एरोस्पेस ही अंतराळ क्षेत्रातली भारतीय कंपनी आहे। या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशातच झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम वन असं ठेवलं आहे। या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल। हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार केलं आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे। या बैठकीत सरकार सर्व राजकीय पक्षांना या अधिवेशनाची कार्यवाही सुरळीत चालण्यासाठी सहकार्याचं आवाहन करेल। दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे। या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा आणि अनेक विधेयकं पारित होण्याची शक्यता आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून 25 तारखेपर्यंत मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानियाच्या राजकीय दौऱ्यावर जाणार आहेत। हा मोल्दोवा आणि उत्तर मॅसेडोनिया इथं कोणत्याही भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिला राजकीय दौरा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांची संयुक्त पद्धतीनं पायाउभारणी होत आहे। या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा हा पहिला टप्पा आहे।

हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानच्या 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांची यात समावेश आहे. या कामांना 4 वर्षात पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असून या विकास कामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालनाही मिळणार आहे. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील यावेळी उपस्थित असतील. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील SIR म्हणजेच मतदार यादी पुनरीक्षणला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी येत्या 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीत जंतरमंतर इथं बेमुदत उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. वांगचूक यांच्या उपोषणाचा आज 21वा दिवस होता. उपोषणामुळे वांगचूक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी सांगितलं. वांगचूक हे शुद्धीवर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चारू बांबा यांनी दिली. दरम्यान दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना जंतरमंतर इथल्या आंदोलन स्थळावरून हटवल्यानंतर काही वेळातच काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. हे आंदोलन यापुढेही सुरूच राहील असं दिपके यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी वांगचूक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे. उपोषणाला सुरुवात केल्यानंतर दिपके यांनी आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननं देखील हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं आहे. संघटनेच्या वतीनं 3 विद्यार्थी आंदोलनकर्त्यांनी आपलं बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धारही केला आहे. संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान 20 जुलै रोजीचा नियोजित संसद मार्चही ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचंही आंदोलकांनी सांगितलं. अमेरिकेने काल रात्री इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले. दोन्ही देशांमधील शांतता करार मोडल्यानंतर सलग 7व्या दिवशी हे हल्ले करण्यात आले आहेत. इराणची लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत. काल रात्री इराणमधील बंदर अब्बास आणि सिरिक या दक्षिण बंदरांच्या शहरांमध्ये अनेक स्फोट झाल्याचं वृत्त इराणी प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. तसंच स्ट्रेट ऑफ होर्मुझ या आंतरराष्ट्रीय जलमार्गावर 2 तेल टँकर्सना सुरुंग लागल्यानं त्यांचे स्फोट झाल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉप्सनं केला आहे. पण अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने हा दावा फेटाळून लावला आहे. दुसरीकडे इराणने जॉर्डन आणि कुवेत इथल्या अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोननं हल्ला केल्याचा दावा इराणच्या लष्करानं केला आहे. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेतयात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील शावदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत PV सिंधूनं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 असा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशी आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं.
दुसरा उपांत्य सामना जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुस

सुमा वरदानी यांच्यात होणार असून त्यात जिंकणाऱ्या खेळाडूशी उद्या सिंधूचा सामना विजेतेपदासाठी होईल. अष्टपैलूत्व, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, असामान्य नेतृत्व गुण अशा प्रतिभांमुळे क्रिकेट विश्वात आदरणीय असलेले वेस्ट इंडिज क्रिकेटचे युगप्रवर्तक सर गारफील्ड अर्थात गॅरी सोबर्स यांचं काल वयाच्या 89व्या वर्षी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. विविध क्रीडापटूंनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. क्रिकेट विश्वानं आपला एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला आहे. ते एक विराज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांच्या उत्कृष्टतेचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहणारा आहे अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवर सोबर्स यांना आदरांजली वाहिली आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक प्राधिकरणानेही सोबर्स यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोबर्स यांचं क्रिकेटसाठीचं अनन्यसाधारण योगदान भविष्यात अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहील. ते अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते असंही बीसीसीआयनं समाज माध्यमांवर म्हटलं आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सोबर्स यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघानं कप्तान रोस्टन चेज आणि शाई होप तसंच महिला क्रिकेटच्या कर्णधार हॅलेम मॅथ्यूज यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या खेळाची गुणवत्ता पुढच्या पिढ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत राहील असं त्यांनी म्हटलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या खाजगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूत यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. भारताची पी व्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. आणि महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्यूजिकली योर्स।
1: न्यूज ऑन एअर ऐप आणि 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आपण ऐकताय। दुपारचे 2:30 वाजलेले आहेत। चला दोस्तों हो बोलू काही। या कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार।

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात।
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
2: प्रवेश निशुल्क।
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
2: उत्सव नवचैतन्याचा।
3: चला दोस्तों, हो बोलू काही। हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपल्याला माहिती आहे या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो। आपण ज्या वेळेला शाळेत जायचो तेव्हा शाळेमध्ये आपल्याला अनेक सुविचार शिकवले जायचे, म्हणजे सुंदर हस्ताक्षर हा खरा दागिना, किंवा त्याचप्रमाणे आणखीही एक सुविचार तुम्ही ऐकला असेल तो म्हणजे लवकरी निजे लवकरी उठे, तया ज्ञान आरोग्य आणि संपत्ती भेटे। हा जो सुविचार होता तो आजही आपल्या चांगला लक्षात आहे, पण बऱ्याचदा होतं असं की या सुविचाराप्रमाणे आपलं आचरण मात्र होत नाही। त्याचं कारण काहीही असेल, म्हणजे रात्री भरपूर काम असेल, झोपायला उशीर होत असेल, अशी अनेक कारणं असतात। कारण आताचं आपलं प्रत्येकाचं जीवन हे धकाधकीचं आहे, दगदगीचं आहे, पण तरीसुद्धा हा मंत्र आजसुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे असं तज्ज्ञ मंडळी म्हणत आहेत। कारण जर अतिशय उत्तम आणि आरोग्यदायी आयुष्य आपल्याला जगायचं असेल तर हा मंत्र आपल्याला उपयोगी पडतो। कारण हा मंत्र जर आपण लक्षात ठेवला आणि त्याप्रमाणे आचरण केलं तर अनेक फायदे आपल्याला मिळू शकतात। तर हे फायदे कोणते कोणते आहेत त्या फायद्यांबद्दल आपण बोलूया, पण आता वेळ झालेली आहे एक संदेश ऐकण्याची। तो संदेश ऐकूया, त्यानंतर असेल एक गाणं आणि मग आपण याच्या फायद्यांविषयी बोलणार आहोत।
4: जय अब गरीबों की जय बन गई।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतिवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्य.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतिवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्य यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.
2: तर मंडळी, चला दोस्त हो बोलू काही. कार्यक्रमामध्ये आपण बोलतो आहोत लवकरी निजे लवकरी उठे हा मंत्र लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागूया, म्हणजे मग शरीरातलं जैविक घड्याळ योग्य चालतं, हार्मोन्सचं संतुलन सुधारतं, मेंदू अधिक कार्यक्षम बनतो, वजन नियंत्रणात राहतं, हृदयाचं आरोग्य सुधारतं, त्वचा अधिक निरोगी दिसते, मानसिक आरोग्य सुधारतं, पचनक्रिया सुधारते आणि आयुष्याची गुणवत्ता सुधारते आणि रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढते. म्हणजे बघा की एवढी एक गोष्ट जर आपण केली ना तर इतक्या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्याला सहज मिळतो अगदी घर बसल्या, आणि मग आनंदाने गाणं गात गात आपल्याला आपलं आयुष्य व्यतीत करता येतं.

तर रसिक हो, आपण नेहमी म्हणतो की आपलं जे स्वयंपाकघर असतं, खरोखरच स्वयंपाकघर हा एक सुंदर वेगवेगळ्या वस्तूंचा खजिना असतो. आणि अशा कितीतरी गोष्टी असतात की ज्या गोष्टी आपल्या घरातच असतात आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण अनेक छोट्या छोट्या आजारांवरती इलाज करू शकतो. म्हणजे ओवा, त्याचप्रमाणे सुंठ, आलं, तशीच महत्त्वाची असते ती काळी मिरी. या काळ्या मिरीचे सुद्धा अनेक उपयोग आहेत. आता पावसाळी हवामानामध्ये कधी कधी घसा बसतो, अशा वेळेला काळ्या मिरीची पूड, चिमूटभर साखर आणि तूप याचं सेवन केलं तर बसलेला घसा मोकळा होण्यासाठी मदत होते. किंवा खोकला ज्या वेळेला बरा होत नाही त्यावेळेला सुद्धा या काळ्या मिरीचा उपयोग होतो. सर्दी पडसं, खोकला ह्याच्यावर हमखास उपाय या मिरीमुळे आपल्याला करता येतो. म्हणजे मी म्हटलं तर की जशा अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, मग त्याच्यामध्ये बडीशोप, पुदिना यासारख्या गोष्टींचाही समावेश होतो. म्हणजे आता बघा ना, थंडगार हवेमध्ये आपल्याला कधी कधी काय होतं की खूप खावंसं वाटतं आणि त्यावेळेला आपण खूप खातो, पण या हवेमध्ये आपला जठराग्नी मंद झालेला असतो आणि मग अशा वेळेला पचन बरोबर होत नाही आणि गॅसेसचा त्रास होऊ शकतो. तेव्हा साधी आपल्याकडे असलेली पुदिन्याची पानं स्वच्छ धुऊन किंचित मिठाचा दाणा त्याच्यामध्ये घालून जर आपण चावून खाल्ली तरीसुद्धा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. तसंच मी सांगितलं तसं आपल्याला तर माहिती आहे की आपण अनेक पदार्थांमध्ये, म्हणजे विशेषतः ज्या वेळेला आमरस घराघरामध्ये केला जातो तेव्हा हा आमरस बाधू नये म्हणून सुद्धा त्यामध्ये मिरपूड घालून खाण्याची पद्धत आपल्याकडे आहे. किंवा काही फळांबरोबर सुद्धा आपण मिरपूड घेऊन ती फळं खात असतो. म्हणजेच काय तर ही मिरी, आपल्याला या मिरीचे दाणे अगदी छोटेसे दिसतात पण हे छोटे दाणेसुद्धा अतिशय बहुगुणी असतात. आणि म्हणूनच मी असं म्हटलं की आपलं स्वयंपाकघर, त्यामध्ये असणाऱ्या वस्तू हा खरोखरच एक अद्भुत असा खजिना असतो. तर रसिका हो, आता आपण एक छान गाणं ऐकणार आहोत. या गाण्यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित करण्यात येतील आणि मग प्रादेशिक बातम्यांनंतर सप्तरंगी 7 कार्यक्रमामध्ये पुन्हा आपली भेट होणार आहे.

आकाशवाणी मुंबई, तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी। पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकासकामांची केंद्रीय महामार्ग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पायाभरणी। बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया। आणि भारताची PV सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल। भारतात खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं। भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं। स्कायरूट एरोस्पेस या भारतीय कंपनीनं हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलं असून कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली। देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम वन असं ठेवलं आहे। या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण झाली। हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार केलं गेलंय। विक्रम वनच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय। हे ऐतिहासिक यश भारताच्या अंतराळ क्षेत्राच्या वाटचालीतल्या एका नव्या अध्यायाचा प्रारंभ असून अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या वाढत्या क्षमतेची प्रचिती देणारा आहे असं त्यांनी म्हटलंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं। हे ऐतिहासिक यश देशातल्या युवा वर्गाला नवोन्मेषात योगदान देण्यासाठी प्रेरणा देईल असं त्यांनी म्हटलं आहे। त्यांनी विक्रम वनच्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे। भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटलंय। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकासकामांची संयुक्त पद्धतीनं पायाभरणी होत आहे। या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा हा पहिला टप्पा असेल। हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानचा 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांचाही यात समावेश आहे। या विकासकामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे। शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल। नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते। बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय। सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे। तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्र, महाबीज यांचा प्रतिनिधी, संबंधित कृषी अधिकारी यांचा समावेश करण्यात आलाय। तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आणि विक्रेत्यांना तपासणीवेळी उपस्थित राहणं बंधनकारक असेल। एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 पेक्षा जास्त असल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करायची तरतूद करण्यात आली आहे। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे। अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन या बैठकीत सरकारतर्फे केलं जाईल। दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबद्दल चर्चा करण्यात आली। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे। पालघरमधल्या वाढवण बंदराजवळ जागतिक दर्जाची कृषी बाजारपेठ उभारण्याच्या राज्य सरकारच्या योजनेचं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केलंय। मात्र भारताला कांदा व्यापारात जगात अग्रेसर राष्ट्र बनवण्यासाठी नाशिकचा राष्ट्रीय कांदा निर्यात केंद्र म्हणूनही विकास करावा अशी मागणी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेनं केली। देशाची कांदा राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकचा भारताच्या कांदा उत्पादन, व्यापार आणि निर्यातीत मोठा वाटा आहे। त्यामुळे वाढवण बंदराशी जोडलेलं एक विशेष निर्यात केंद्र म्हणून नाशिकचा विकास केला जावा अशी मागणी संघटनेनं केली आहे।
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. गेले 20 दिवस केलेल्या उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं. वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधीक्षकांनी दिली आहे. वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळातच काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननं हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं असून संघटनेच्या 3 विद्यार्थी आंदोलनकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरूच ठेवायचा निर्णय जाहीर केला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी येत्या सोमवारी संसदेवर मोर्चा काढायचा निर्धारही कायम असल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे. सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हलवण्याच्या कारवाईवर अनेक विरोधी पक्षांनी टीका केली. या देशात शांततापूर्ण आंदोलनं देखील करू दिली जात नाहीत. बळाचा वापर करून लोकशाही मोडीत काढली जाते आणि संपूर्ण जग हे पाहतंय अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्र सरकारची भूमिका बेजबाबदार असल्याचं म्हटलंय. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी मूकदर्शक बनलं असल्याची टीका त्यांनी केली. सोनम वांगचुक यांचा आवाज केवळ त्यांचा स्वतःपुरता मर्यादित नाही तर तो देशभरातल्या युवा वर्गाचा तसंच नीट पेपरफुटी प्रकरणातल्या पीडितांचा आवाज असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. शेतीसाठी पाणी आणि खतांचा वापर मर्यादित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AIचा वापर करता येईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. पिकाला होणाऱ्या रोगांची पूर्वकल्पना AI तसंच ड्रोनच्या वापरामुळे येऊ शकते असं सांगून विदर्भात ऊस आणि संत्र शेतीसाठी असा वापर केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा झाल्याची माहिती त्यांनी दिली. नागपूरच्या कृषी विकास प्रतिष्ठानच्या डॉ CD माई पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत PV सिंधूनं धडक मारली. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 अशा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशा आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घ्यायचा निर्णय घेतला. दुसऱ्या उपांत्य सामना जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वर्दानी यांच्यात होणार असून त्यात जिंकणाऱ्या खेळाडूशी उद्या सिंधूचा सामना विजेतेपदासाठी होईल. अष्टपैलुत्व, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, असामान्य नेतृत्व अशा गुणांमुळे क्रिकेट विश्वात आदरणीय असलेले वेस्ट इंडिजचे क्रिकेटचे युगप्रवर्तक सर गारफील्ड अर्थात गॅरी सोबर्स यांचं कालवयाच्या 89व्या वर्षी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. विविध क्रीडापटूंनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. क्रिकेट विश्वानं आपला एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला. ते एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांचा उत्कृष्टतेचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहणारा आहे अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावर सोबर्स यांना आदरांजली वाहिली आहे. BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक प्राधिकरणानंही सोबर्स यांच्या निधनाबद्दल शोक

उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया आणि भारताची पीव्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: न्यूज ऑन एअर ऐप आणि 107.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आपण ऐकता आहात। सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आपली भेट झालेली आहे। कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार। रसिक हो, या कार्यक्रमामध्ये आपण नेहमी एका चित्रपटाविषयी बोलत असतो। आज सुद्धा अशाच एका चित्रपटाविषयी बोलणार आहोत, पण त्याआधी ऐकूया हे सुरेख गाणं।

0: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ। या खेळाला आज ग्लॅमर आलंय। अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात, यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे।
1: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो। अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती।

0: तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
2: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा.
4: तर रसिक हो, सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे आणि आजचा आपला चित्रपट आहे ज्या चित्रपटाचं नावच आहे आनंदाचं झाड. याच्यामध्ये विहंगराज, सुहास जोशी, सुनील बर्वे, शिल्पा तुळसकर, प्रशांत दामले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट संजय सुरकर यांनी दिग्दर्शित केलेला आहे आणि स्मिता तळवलकर या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. चित्रपटाची कथा शन्ना नवरे यांची आहे आणि या चित्रपटाला अशोक पत्की यांचं संगीत आहे. रसिकहो, खरं तर भाऊ केमकर यांच्या अतिआशावादी कुटुंबाची ही कथा आहे. नेहमी स्वप्नांच्या जगामध्ये जगणारं हे कुटुंब, पण यामुळे कधीकधी वास्तवाकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे त्यांना अनेकदा काही गोष्टींचा सामना करावा लागतो, काही संकटांना तोंड द्यावं लागतं. तर चित्रपटाच्या कथानकाविषयी आपण बोलूयाच, त्याआधी ऐकूया हे गाणं.

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात।
1: तर आनंदाचं झाड या चित्रपटाविषयी आपण बोलतोय। एक छानसं घर या चित्रपटात दाखवलं जातं। सुरुवातीला छोटासा बंगलाच म्हणा आणि त्या बंगल्याच्या दारातच एक मोठं छान झाड आणि त्या झाडालाच ही सगळी केमकर मंडळी आनंदाचं झाड असं म्हणायची। या झाडाच्या पारावर बसून अनेक सुखदुःखाच्या गोष्टी ते करायचे। रात्री जेवणानंतर शतपावली करताना किंवा संध्याकाळच्या वेळेला फेरफटका करताना आवर्जून ते या झाडाखाली जाऊन बसायचे आणि ते म्हणायचे की हे आमचं आनंदाचं झाड आहे। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं ना, तशी ही सगळी केमकर मंडळी आपल्या आयुष्याचा भरभरून आनंद घ्यायची। म्हणजे खरं तर त्यांचा मोठा मुलगा सुनील बर्वे तो आर्किटेक्टच्या बरोबर काम करायचा, पण त्याचे वडील मात्र अमुक बंगल्याचं डिझाईन माझ्या मुलांनी केलंय, तमुक बंगल्याचं डिझाईन हे माझ्याच मुलांनी म्हणजे विवेकने केलेलं आहे असं म्हणायचे। त्यांच्या नातवाला शाळेतल्या गाण्याच्या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं, तरी सुद्धा बघा हा आमचा तानसेन आला, बघा तो किती छान गातो, म्हणजेच काय अतिरंजित अशा विश्वामध्ये ही सगळी मंडळी जगायची। आणि त्यांना असं वाटायचं की आपण जे करतो तेच सर्वोत्तम आहे आणि म्हणून जीवनाचा आनंद मात्र ही मंडळी भरभरून घ्यायची। पण वास्तवापासून मात्र ही मंडळी खूप लांब असायची। नेहमी स्वप्नांच्या जगामध्ये जगणारं हे कुटुंब कठोर वास्तवाकडे त्यांचं दुर्लक्ष होतंय आणि काही वेळा कुवत नसताना सुद्धा अनेक मोठ्या गोष्टी करण्याची स्वप्न ही मंडळी बघतायत अशी तक्रार रमा म्हणजे त्यांच्या कुटुंबातली सून नेहमी करत असायची। आणि इतरांनी सुद्धा वास्तवाचं भान ठेवावं आणि विचार करून आपल्या जीवनाची गाडी हाकावी असं तिला नेहमी वाटायचं।

0: तर या आनंदाच्या झाडाखाली बसून आनंदाने आयुष्य जगणारी मंडळी, त्याच्यामध्ये जुई नावाची एक मुलगी असते, आणि अर्थात ही मुलगी म्हणजे भाऊ केमकर आणि त्यांच्या पत्नी सुहास जोशी यांची मुलगी. तिचा एका मुलावरती जीव जडलेला असतो, ती त्याच्यावर मनापासून प्रेम करत असते. दोघांना रस्त्यामध्ये सुहास जोशी पकडतात, पण तरीसुद्धा तिच्यावर त्या रागावत नाहीत. तर एकदा तिला बाहेर घेऊन जातात आणि मग तिला विचारतात की हा मुलगा काय करतो, कुठे राहतो, तुझी त्याची ओळख कधीपासून. मग ती सांगते की त्याचं नाव उन्नीकृष्णन आहे आणि बरेच दिवस झाले तो तिला ओळखतोय आणि आपल्या समोरच तो राहतो. आणि मग सुहास जोशी मात्र एक गोष्ट आपल्या मुलीला प्रेमाने समजावून सांगते की जरी तुझी ही प्रेम कहाणी सुरू असली तरी अभ्यासावर मात्र त्याचा परिणाम होता का म्हणे. हा जुई, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तुला फर्स्ट क्लास मिळायलाच हवा, आणि बघ तुझी परीक्षा होईपर्यंत मात्र तू त्याला भेटू नकोस किंवा पत्रही लिहू नकोस, कारण तुमच्या जर गाठी भेटी वाढल्या ना तर या सगळ्याचा परिणाम तुझ्या अभ्यासावर होईल, असं आई जुईला समजावून सांगते. आणि जुईसुद्धा ती अट मान्य करते. आणि आता तर काय, आईनेच होकार दिलाय म्हटल्यावर खरोखर जुईला असं वाटत असतं की आपल्या आयुष्यातले हे दिवस किती छान आहेत, आणि हे दिवस जर असेच राहिले तर आपल्याला खरोखरच किती मजा येईल आणि आपलं आयुष्य खरोखरच किती सुखी आणि आनंदी आहे, अगदी ह्या आपल्या परसात असलेल्या आनंदाच्या झाडासारखं. आता मात्र एक संदेश ऐकण्याची वेळ झालेली आहे रसिक हो, तर आता काही क्षणातच आपण ऐकणार आहोत एक संदेश. या संदेशानंतर जुईला सध्या तिच्या आयुष्याबद्दल काय वाटतं हे वाटणारं गाणं आपण ऐकणार आहोत.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

तर मंडळी, आत्तापर्यंत आनंदाने आयुष्य जगणाऱ्या या केमकर कुटुंबावर मात्र आता एका मागून एक आपत्ती कोसळायला सुरुवात होते. सगळ्यात पहिला फटका बसतो तो जुईला. जुईला तिचा प्रियकर फसवतो आणि तो सरळ दुसऱ्या ठिकाणी निघून जातो. आणि माहिती काढल्यावर असं कळतं की त्याचं आधीच लग्न झालेलं असतं. हा धक्का जुईला सहन होत नाही आणि मग काही दिवस तिला औषधोपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. आणि मध्ये घडतं असं की सून म्हणजे रमा असं म्हणते की तिला हे खोटं कशाला सांगायचं. तेव्हा घरातली मंडळी नेहमीप्रमाणे म्हणत असतात की नको नको, जुईला आपण असं सांगूया की तो मुलगा कुठेतरी बाहेर परदेशात शिकण्यासाठी निघून गेलेला आहे.

होईपर्यंत मध्ये काही वर्ष जातील आणि मग ती यातून बाहेर येईल. पण आता मात्र रमा म्हणते नाही. जो इतका धोकेबाज मुलगा आहे आणि ज्याच्याशी जुईचं लग्न आपल्याला करूनच द्यायचं नाही आहे, तर तिला खोट्या आशेवर का बरं ठेवायचं? म्हणून ती तडक तिच्या खोलीत जाते आणि झालेल्या प्रकाराची खरी माहिती जुईला देते. जुईला मात्र हा आघात सहन होत नाही आणि मग तिला काही दिवसांसाठी उपचाराकरता इस्पितळामध्ये दाखल करावं लागतं. या घटनेमुळे मात्र रमा कोलमडून जाते. तिला असं वाटतं की तिने स्पष्टपणे म्हणजे केमकर मंडळींच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन स्वतः आगाऊपणा केला आणि आपल्या नाजूक नणदेला दुखावलं. पण जुई मात्र हॉस्पिटलमधनं आल्यावर बदलते. ही एक आपत्ती, त्यातून हे कुटुंबीय बाहेर येतायत न येतायत तोच. भाऊ केमकरांची बँकेमधून सस्पेन्शन ऑर्डर निघते आणि मग ते प्रशांत दामले या पात्राच्या नादी लागून त्याच्यामध्ये प्रशांत दामलेनी बिपिनची भूमिका केलेली आहे. तो नेहमी भाऊ केमकरांच्या बँकेत येत असतो आणि महत्त्वाच्या कागदपत्रांवर गोड बोलून त्यांच्याकडनं सह्या घेत असतो आणि या भोळ्या भाऊ केमकरांचा प्रशांत दामलेवर फार विश्वास असतो. एक दिवस तो स्वतःच गायब होतो आणि भाऊंच्या हातामध्ये बँकेकडून सस्पेन्शन ऑर्डर मिळते. हे सगळं कळल्यावर घरातली मंडळी अक्षरशः कोलमडून पडतात. रमा आताही धीर सोडत नाही. रमाच्या वडिलांना ज्या वेळेला ही गोष्ट कळते त्यावेळेला ते स्वतः पुण्याहून भाऊंच्या मदतीला येतात आणि ते त्यांना असा सल्ला देतात की ह्या केसचा जो काही निकाल लागेल त्यासाठी तुम्हाला चांगल्या वकिलाची गरज आहे आणि म्हणून सदावर्ते नावाच्या वकिलांकडे ते जातात. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या घरातलं आनंदी वातावरण मात्र आता थोडंसं बिघडतं. पण तरीसुद्धा आता जुई हॉस्पिटलमधून परत येते आणि मग पुन्हा ही मंडळी असा विश्वास ठेवतात की आता जे होईल ते चांगलंच होईल. आता सदावर्ते नावाच्या चांगल्या वकिलांकडे आपण गेलेले आहोत खरे, तेव्हा आता बघूया आपल्या केसचा निकाल आपल्या बाजूनी लागेल. कारण भाऊंना खात्री असते की त्यांनी कुठलाही गैरव्यवहार पैशाची अफरातफर केलेली नसते आणि म्हणून पुन्हा एकदा केमकर कुटुंबीय असं म्हणत असतं की आपलं मन काहीतरी वेगळंच मागत असतं पण दैव मात्र काही वेळा फार विचित्र वागतं आपल्याशी.

तर रसिक हो, आनंदाचं झाड या चित्रपटाची गोष्ट खरोखरच ऐकण्यासारखी आहे. आणि आत्तापर्यंत सगळेजण जरी निराश झालेले असले तरी आता मात्र जुई खूप शहाणी झालेली असते. ती एक दिवस आपल्या वहिनीला घेऊन अंगणामध्ये बसते आणि तिला सांगते की तू मला वास्तव सांगितलंस, पण त्यामुळे या स्वप्नांच्या जगातून मी बाहेर आली खरी, पण काही वेळा मला असं वाटतं की आपल्याला जर मोठं व्हायचं असेल ना आणि जर भरारी घ्यायची असेल तर आपण उत्तुंग स्वप्नच पाहायला हवीत. कायम आपण आपली क्षमता, आपली कुवत जर पडताळत बसलो ना तर मग आपण काही वेळा निराश होतो आणि मग चांगले आनंदाचे क्षण आपल्या हातातून निसटून जातात. आणि म्हणून वहिनी तुला सांगते की आपण स्वच्छंदी पाखराप्रमाणे आयुष्य जगलं पाहिजे आणि आपल्याला आपलं आयुष्य स्वच्छंदीपणे जगता आलं पाहिजे. आता मला कळतं की जरी आयुष्याच्या एका टप्प्यावर मला मी ज्याला प्रियकर मानत होते त्यांनी माझी साथ दिली नाही, पण अजूनही माझं आयुष्य चांगलं आहे. पुढच्या वळणावर मला असा कोणीतरी समजून घेणारा नक्की भेटेल, पण तोपर्यंत मी माझं आयुष्य आनंदाने जगणार. आणि भाऊसुद्धा त्यांच्यावरचा जो आरोप आहे तो निराधार सिद्ध होईल आणि ते यातून बाहेर पडतील. आपण अशी आशा ठेवायला काय हरकत आहे? तर रसिक हो, एव्हाना मात्र रमाला सुद्धा तिच्या विचारामध्ये थोडा बदल झालेला असतो. रमाला सुद्धा हे कळतं की आपण विनाकारण जुईला दुखवलं, किंवा आपण जे वास्तव वास्तव म्हणतो ते वास्तव तरी कुठे स्थिर असतं? आज एक तर उद्या एक, परिस्थिती सतत बदलत असते. त्यामुळे आपण आहोत ते खूप सुखी आहोत, आनंदी आहोत असं मानून जगण्यामध्ये नुकसान तर काहीच नाही का?

तर रसिका हो, आनंदाचं झाड या चित्रपटाची कथा ऐकल्यामुळे आता हा चित्रपट पाहावा अशी इच्छा मनात निर्माण झाली आहे. अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी व्हॉट्सॲपला अभिप्राय पाठवलेत त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तर या आनंदाच्या झाडाविषयी, या चित्रपटाविषयी आपण बोलत होतो. एव्हाना रमा सुद्धा बदललेली असते. रमाला आता कळत असतं की आपण उगाचच वास्तव वास्तव करून अनेकांची मनं दुखावतो. कारण तिच्या सासूबाईंनी म्हणजे सुहास जोशींनी शाळेच्या नाटकामध्ये काम केलेलं असतं. नाटकामध्ये त्यांना संवाद फेक नीट जमत नसते हे सगळ्यांना माहिती असतं. त्या फक्त पाठांतर केल्यासारखं नाटकात काम करत असतात. पण तरीसुद्धा शाळेमध्ये ते नाटक उत्तम होतं. सगळेजण त्यांचं कौतुक करतात आणि त्या दिवशी रात्री त्यांचं संपूर्ण कुटुंब आनंदात असतं. अशा अनेक घटना ज्या वेळेला रमा बघत असते तेव्हा तिला कळत असतं की आपण नेहमी स्वतःला किती परफेक्ट आहोत यामध्ये जर अतिचिकित्सक पद्धतीने पारखत बसलो तर आयुष्यातला आनंद गमावून बसतो.

तर मंडळी, आनंदाचं झाड या चित्रपटामध्ये चित्रपट संपता संपता भाऊंच्या केसचा निकाल सुद्धा विरुद्ध लागतो आणि ते हताश होऊन घरी येतात आणि त्या झाडाच्या पारावर बसलेले असतात. रमाला अंदाज येतो त्यांचा चेहरा बघून. रमा लगेच बाहेर जाते. आता मात्र ही बदललेली रमा असते. ती भाऊंना प्रेमाने विचारते, अहो भाऊ, इथे जरी आपण केस हरलो असलो ना तरी तुम्ही निराश होऊ नका. आपण वरच्या कोर्टात जाऊ, तिथे तुम्हाला नक्की विजय मिळेल. कारण भाऊ, तुमचं एका वाक्यात वर्णन करायचं तर, तुम्ही देवाच्या नैवेद्याला सुद्धा कधीही हात न लावणारे देव आहात माझ्यासाठी. हे सगळं ऐकल्यावर भाऊंचे डोळे अर्थातच पाण्याने भरून येतात आणि भाऊ असं म्हणतात की अगं, पण बाकीचे लोक हे ऐकल्यावर एकदम निराश होतील ना. म्हणूनच रमा म्हणते, आपण कोणाला सांगायचंच नाही. बघा, आता आपल्या घरातले सगळे आपला व्यवसाय वाढवण्याचं स्वप्न बघतायत. मुलांचं नवीन नवीन काहीतरी चालू आहे. आता जुईसुद्धा शहाण्यासारखी वागायला लागलेली आहे आणि आपल्या आजीलासुद्धा आता नाटकामध्ये नवीन संधी मिळण्याची वाट त्या बघतायत. या सगळ्या गोष्टी नक्की होतील. आपण चांगला विचार करूया आणि म्हणून सध्या आपण घरामध्ये कोणाला सांगूयाच नको की या केसचा निकाल लागलेला आहे. मग बघा, थोडे दिवस जातील आणि आपल्या आयुष्यातला हा वाईट काळ जाईल. बघा ना, शिशिर ऋतूमध्ये कशी या आनंदाच्या झाडाची पानं गळतात, पण चैत्रामध्ये पुन्हा या झाडाला पालवी फुटतेच ना. तसंच आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचं होईल. भाऊ, तुम्ही बसा. दमलायत ना? थांबा, तुमच्यासाठी चहा घेऊन येऊ थोडासा. मग भाऊंना खूप आनंद होतो आणि मग अर्थातच रमा या सगळ्या कुटुंबाचा खंबीर आधार होते आणि त्यांच्या पाठीशी उभी राहते. तर अशी होती ही गोष्ट आनंदाच्या झाडाची.

न्यूज ऑन AIR ऐप आणि 107.1 MHz आकाशवाणी मुंबईचे FM रेनबो वाहिनी आपण ऐकताय. प्रसारित करत आहोत ठळक बातम्या. भारतात खाजगी क्षेत्राअंतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं. स्कायरूट एरोस्पेस या भारतीय कंपनीने हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलं असून कंपनीनीच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हलवण्याच्या कारवाईवर अनेक विरोधी पक्षांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात इत्यादी नेत्यांनी या कारवाईवर टीका केली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन या बैठकीत सरकारतर्फे करण्यात येईल. मुंबईत गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस आणि वाऱ्याने कोसळलेली झाडं तसंच फांद्या तातडीने हटवण्याचं काम वेगाने सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने आत्तापर्यंत सुमारे 3841 ठिकाणी पडलेली झाडं

न्यूज ऑन AIR ऍप आणि 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आपण ऐकताय. संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि रसिक हो सांजेच्या पारी कार्यक्रमामध्ये मी अर्चना दिनेश सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो आज आहे शनिवार आणि त्यामुळे आपण नाट्यगीतरंगामध्ये रंगून जाणार आहोत.

रसिका हो, माणिक वर्मा यांनी गायलेलं हे प्रसिद्ध नाट्यपद होतं वाहतो ही दुर्वांची जोडी या नाटकातलं. हे आधारलेलं होतं पिलू या रागावर. आणि अशी कितीतरी नाट्यपदं आहेत जी त्या काळामध्ये प्रसिद्ध झाली होती, जी वेगवेगळ्या रागदारीवर आधारलेली होती. अशाच नाट्यपदांबद्दल आपण बोलणार आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

तर रसिक हो, मगाशी मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे अतिशय चंचल आणि आनंदी प्रकृतीचा पिलू हा अतिशय गोड राग आहे. या रागामध्ये अनेक भजनं, ठुमऱ्या, दादरा, नाट्यपदं गायली जातात. नाट्यपदंच आपण ऐकतो आहोत. या रागावर आधारित प्रसिद्ध ओ मेरी जोहर जबी किंवा कभी आर कभी पार लागा तिरे नजर, मराठीतलं अरे संसार संसार किंवा लाविते मी निरांजन, जी नाट्यपदं आपण ऐकतो आहोत ती पिलू या रागावर आधारलेली आहेत. आणि हा राग लोकांना विशेष आवडतो.

तर रसिक हो, पिलू रागावर आधारित नाट्यपदांचा आस्वाद आपण घेतोय. असंच एक शाकुंतल नाटकातलं प्रसिद्ध नाट्यपद अरे वेड्या मना तळमळसी, त्याचप्रमाणे मानप मान या नाटकातलं मी अधना ही दोन्ही नाट्यपदं आता आपण ऐकणार आहोत, जी पिलू रागावर आधारित आहेत.

आजच्या सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये रागदारीवर आधारित नाट्यपदांचा आस्वाद आपण घेतोय रसिक हो। असाच एक अतिशय लोकप्रिय आणि गोड राग जो श्रृंगार रस प्रधान राग म्हणून ओळखला जातो, रात्रीच्या पहिल्या प्रहरी गायला जातो आणि दोन्ही मध्यम यामध्ये लागतात। रागाचं नाव आहे राग बिहाग आणि या रागावर आधारित अत्यंत प्रसिद्ध नाट्यपद आता आपण ऐकूया।

रसगो असाच आणखी एक लोकप्रिय राग म्हणजे राग यमन. शांत आणि भक्तिरसयुक्त असा हा राग आहे आणि हा राग अतिशय मूलभूत समजला जातो. त्यावर आधारित काही नाट्यपदांचा आस्वाद घेऊया.

यानंतरचं नाट्यपद जय जय गौरी शंकर या नाटकातलं नारायणा रमारमणा आणि या रागाचं नाव आहे राग नटभैरव।

बरे तर मंडळी, आता आपण पाठोपाठ दोन नाट्यपद ऐकणार आहोत. मेघ मल्हार नाटकातलं धीरधरी धीरधरी हे नाट्यपद खमाज रागावर आधारित आहे आणि काटा रुते कुणाला भीमपलासी या रागावर आधारित असलेल्या नाट्यपदानी आपल्या कार्यक्रमाचा आपण शेवट करणार आहोत. उद्या सकाळचे विविध रंगी कार्यक्रम घेऊन आपल्यासाठी येणार आहे आर जे रश्मी वारंग आणि गोल्ड वाहिनीचे कार्यक्रम घेऊन आपल्यासाठी येणार आहे आर जे गोपी. आता मात्र मी अर्चना दिनेश आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार, मी शैलेश मोहिते। ऐकूयात काही ठळक घडामोडी। भारतात खाजगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोट्टा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं। स्कायरूट एरोस्पेस या भारतीय कंपनीनं उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली। विक्रम वनच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलं आहे। प्रधानमंत्र्यांनी विक्रम वनच्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं।

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात पुणे शिरूर हडपसर यवत आणि तळेगाव चाकण शिक्रापूर या तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांची पायाभरणी केली. या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बियाणं, खते, कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवड्याभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज सकाळी दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हलवण्याच्या कारवाईवर अनेक विरोधी पक्षांनी टीका केली. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पी व्ही सिंधूनं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत पहिला गेम जिंकून दुसऱ्या गेममध्ये सिंधू आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युईफियेने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

करी। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

0: केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात केलं दाखल. विरोधकांची सरकारवर टीका. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि राम मंदिरातील अपहारा निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाद्वारे रामरक्षा आंदोलन नागपुरात सुरू. आता सविस्तर बातम्या. भारतात खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूट एअरोस्पेस ही अंतराळ क्षेत्रातील भारतीय कंपनी आहे. या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशातच झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या

0: रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवण्यात आलंय. या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल. हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलंय. आज विक्रम 1 या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोच्या कार्यालयात कंपनीचे सहसंस्थापक पवन कुमार चंदना यांच्याशी बोलताना पंतप्रधानांनी याला आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक मोठं पाऊल म्हटलं.
1: बहुत बधाई. दो काम किए हैं, एक तो आसमान में नए पौधे गाड़ दिए हैं और दूसरा जमीन में भी उस रूट्स को आपने मजबूती दी है जो देश के नौजवानों को आगे आने की प्रेरणा देगी. और मुझे ये सफलता के लिए तो आनंद होना ही होना था, लेकिन आप लोगों ने जिस कमिटमेंट के साथ मेहनत की, मैं आपको, आपकी पूरी टीम को इस महत्वपूर्ण निर्णय के लिए और महत्वपूर्ण सफलता के लिए मैं बहुत बहुत बधाई देता हूँ.
0: पंतप्रधान म्हणाले की या यशानं हे सिद्ध केलंय की भारत खासगी क्षेत्राच्या सहभागानंही अंतराळ क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यास सक्षम आहे. त्यांनी विक्रम 1च्या पथकाला भेटीचं निमंत्रण दिलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सरकार सर्व राजकीय पक्षांना या अधिवेशनाची कार्यवाही सुरळीत चालण्यासाठी सहकार्याचं आवाहन करेल. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार असून या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा आणि अनेक विधेयकं पारित होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात SIR म्हणजेच मतदार यादी 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी येत्या 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्तानं पक्षाचे कोणतेही नेते आणि कार्यकर्ते होर्डिंग किंवा बॅनर्स लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत असं आवाहन भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आल्याचं भाजपाचे प्रदेश कार्यालय प्रभारी रवी अनासपुरे यांनी कळवलंय. असे कोणी केल्यास त्यावर पक्षातर्फे शिस्तभंगाची गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहनही करण्यात आलंय. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबलवाडी या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे. परीक्षा पेपर फुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं आमरण उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हटवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 21वा दिवस होता. उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपावर टीका करताना भारतीय जनता पक्ष आणि प्रशासनाचा संबंध नसल्याचं सांगितलं.
2: मी भारतीय जनता पक्ष आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही. ज्या पद्धतीने निर्दयीपणे आणि क्रूरपणे या युवकांच्या भवितव्याशी खेळलं जातंय हे अत्यंत लज्जास्पद आहे. एकूणच धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये असं काय आहे आणि अजून किती बळी घेतल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार आहे हे सरकारने एकदा जाहीर करावं.
0: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारची भूमिका बेजबाबदार असल्याचं म्हटलंय. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी मूकदर्शक बनलं असल्याची टीका त्यांनी केली.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: बियाणं खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितलं. सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत

जीवनात आनंद पिरण्याचं काम त्यांनी केलं, यामुळेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांना आदरांजली वाहिली. ज्येष्ठ काँग्रेस नेते बाबूराव तिडके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. शेतकऱ्यांपर्यंत अत्याधुनिक शेतीतंत्र पोहोचविण्याचे विविध नवनवीन आणि यशस्वी प्रयोगांशी शेतकऱ्यांना अवगत करणं या कार्यांमधून राजेंद्र पवार यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपली कटिबद्धता सिद्ध केली आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा डॉ सी डी माई कृषीतज्ञ पुरस्कार बारामती येथील अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांना गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. भंडारा शहरातील खराब रस्त्यांच्या निषेधार्थ खासदार डॉ प्रशांत पडवळे यांनी अनोखं आंदोलन केलं. दिशा समितीच्या बैठकीनंतर नगरपरिषदेच्या बांधकाम अभियंत्यांसह त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशर्माची झाडं लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नागपूरमध्ये सध्या रामनगर इथल्या राम मंदिरात रामरक्षा पठणाचं आयोजन करण्यात आलं असून याप्रसंगी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जाहीर सभेला संबोधित करत आहेत. त्यांनी सरकारवर टीका करताना सांगितलं की राम मंदिर अपहाराच्या प्रसंगी विशेष तपास पथक हे सगळं थोतांड असून आपण याविरोधात महाराष्ट्रातच नव्हे तर काशी आणि अयोध्या येथे देखील रामरक्षा पठण करणार आहोत. या आंदोलनाची सुरुवात भाजपामुक्त राम असून राम मंदिराच्या दानपेटीवर घातलेला हा दरोडा नसून हिंदूंच्या आस्थेवर घातलेला दरोडा आहे. राम मंदिर हे करोडो हिंदूंच्या भावनांनी बांधलेलं मंदिर आहे, त्यामुळे या चोरीविरोधात प्रत्येक धर्माभिमानी हिंदूंनी आवाज उठवण्याची वेळ आली असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं. या रामरक्षा पठणाला आपण भाजपासोबत सर्व पक्षांना आमंत्रित केलं होतं, परंतु या कार्यक्रमाला कोणीच आलं नाही, असं ठाकरे यांनी सांगितलं. आगामी काही तासात संपूर्ण विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या हवामान खात्यानं वर्तवली असून अकोला अमरावती यवतमाळ नागपूर आणि वर्धा इथं पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलाय. दरम्यान अकोला जिल्ह्यात अधूनमधून हजेरी लावणारा रिमझिम पाऊसही थांबल्याच्या परिस्थितीत पेरणीनंतर उगवलेली पिकं आता धोक्यात आली आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर पावसाची दडी आणि बोगस बियाणं असं दुहेरी संकट कोसळलं असून संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात आलाय. संग्रामपूर तालुक्यातील जवळपास 200 हेक्टरवरील पिकं आता धोक्यात आली आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात केलं दाखल. विरोधकांची सरकारवर टीका. बियाणं खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि राम मंदिरातील अपहारा निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रामरक्षा आंदोलन नागपुरात सुरू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा. आकाशवाणी FM रेनबो.
1: कैसे कैसे हाथ से एक शेर याद आता है कि भाई दुश्मनों ने तो दुश्मनी की, दुश्मनों ने तो दुश्मनी की, दोस्तों ने क्या कम की. अगली आवाज सुखेंद्र सिंह की.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण। बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारीचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। पुण्यातल्या 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन। पुण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 50,000 कोटींच्या सुविधा उभारल्या जाणार। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन। आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370 मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी स्वरगंधर्व सुधीर फडके घरत गणपतीची बाजी। देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं। मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट या कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे। खासगी कंपनीचे रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 12:05 विक्रम 1 हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं। स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहा स्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती। अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केल्या। हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलंय। कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली। देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे। मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे। उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या क्षमतेनं हे रॉकेट सज्ज आहे। हे रॉकेट एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं। त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेलाय। या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घन इंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आला आहे। विक्रम 1 यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं।
2: और दूसरा जमीन में भी उस रूट्स को आपने मजबूती दी है जो देश के नौजवानों को आगे आने की प्रेरणा देगी।
1: प्रधानमंत्र्यांनी विक्रम 1 पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे। भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे।
0: बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यानंतर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे। एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 अधिक झाल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पुणे परिसरातली वाहतूक कोंडी दूर करून वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार 50,000 कोटी रुपयांचे महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणार आहे अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली। पुण्यात 3 उन्नत महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते। पुणे शिरूर 6 पदरी राष्ट्रीय महामार्ग, हडपसर यवत राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पांचं आज भूमिपूजन करण्यात आलं। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यात प्रथमच एका खांबावर खाली रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो अशी 3-स्तरीय सिंगल पियर रचना उभारण्यात येणार आहे अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली। राज्यातल्या विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं अभ्यास करून आवश्यक शिफारशी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. या समितीमध्ये सामान्य प्रशासन, उच्च आणि तंत्र शिक्षण, वित्त, शालेय शिक्षण आणि क्रीडा, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक तसंच राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त यांचा समावेश आहे. समितीनं आपला अहवाल 2 महिन्यात शासनाला सादर करायचा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राम मंदिर अपहाराच्या विरोधात काशी आणि अयोध्या इथंही आपण रामरक्षा पठणाचा कार्यक्रम करणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. नागपूरमध्ये रामनगर इथल्या राम मंदिरात आयोजित रामरक्षा पठणानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. राम मंदिर अपहाराच्या प्रकरणी जाहीर झालेलं विशेष तपास पथक हे थोतांड असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली. या रामरक्षा पठणाला भाजपसोबत सर्व पक्षांना आपण आमंत्रित केलं होतं, परंतु या कार्यक्रमाला भाजपापैकी कोणीच आलं नाही, असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त कोणीही होर्डिंग बॅनर लावू नयेत, तसंच वृत्तपत्र टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असं आवाहन भाजपातर्फे करण्यात आलं आहे. ज्या कोणाला योगदान द्यायचं असेल त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान द्यावं, असं आवाहनही पक्षातर्फे करण्यात आलं आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व्हीआयपी दर्शन सुविधा तात्पुरती बंद झाली आहे. त्यामुळे दर्शनासाठी लागणारी प्रतीक्षा कालावधी लक्षणीयरित्या कमी झाला असून पदस्पर्श दर्शन आता अवघ्या 4 ते 5 तासात होत आहे. डोंबिवलीतल्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयानं मंजूर केलेला जामीन उच्च न्यायालयानं आज रद्द केला. उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. अन्यथा त्यांच्या स्थावर मालमत्तेवर जप्ती आणण्यात येईल असा इशाराही न्यायालयानं दिला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्यातली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. 2024 प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार आहेत. चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना मिळालं आहे. तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला मिळाला आहे. मराठी चित्रपट विभागात पहिला पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला मिळाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने पटकावला. कथाबाह्य चित्रपट विभागात सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार परत 41 डिग्रीच्या मागावर या चित्रपटासाठी शिवपाल सिंह कांग यांना जाहीर झाला. अभिजित दळवी दिग्दर्शित हमसफर सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला. तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खाजगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यातल्या 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन. पुण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 50,000 कोटींच्या सुविधा उभारल्या जाणार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370 मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी स्वरगंधर्व सुधीर फडके घरत गणपतीची बाजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

करी। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम एक रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मामूटी, कार्तिकायन, यामी गौतम यांचा सन्मान. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत 3rd स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत. देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे. खासगी कंपनीचं रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला 3रा देश ठरला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून 12:05 विक्रम 1 हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहास्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती. अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केल्या. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलंय. कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे. मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे. उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या क्षमतेनं हे रॉकेट सज्ज आहे. हे रॉकेट एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं. त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेलाय. या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घन इंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आला. विक्रम 1 यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं.
2: आसमान में नए पौधे गाड़ दिए हैं और दूसरा जमीन में भी

0: उस रूट्स को आपने मजबूती दी है जो देश के नौजवानों को आगे आने की प्रेरणा देगी।
1: प्रधानमंत्र्यांनी विक्रम वनच्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे। भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे।
2: लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी 6 खासदारांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाला मंजुरी दिली आहे। संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे ते 6 खासदार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता। विकासासाठी हे खासदार पक्षात आले असून त्यांना विकास निधी दिला जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा दिली आहे। याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे। या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता। गुजरातमध्ये फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात लागलेल्या आगीत 9 जण मृत्युमुखी पडले असून 10 जण जखमी झाले। अहमदाबादजवळ रामोल गटराड मार्गावरच्या फटाके कारखान्यात ही दुर्घटना घडली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2,00,000 रुपये तर जखमींना 50,000 मदत जाहीर केली आहे। गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या वारसदारांना 4,00,000 रुपयांची तर जखमींना 50,000 मदत जाहीर केली आहे। आंध्र प्रदेशात गोदावरी नदीत मासेमारीसाठी गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू झाला। मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे। पोलावरम जिल्ह्यात गोला गुडेम गावाजवळ आज ही दुर्घटना घडली। हे सर्वजण नदीत मासेमारी करत असताना आलेल्या जोरदार लाटेने वाहून गेले। 20 दिवसांच्या उपोषणानंतर सफदरजंग रुग्णालयात दाखल असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सलाईन वा इतर द्रवरूप तसंच अन्य कोणतेही औषधोपचार घ्यायला नकार दिला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे। वांगचुक यांच्या आरोग्यविषयक स्थितीवर सतत देखरेख ठेवली जात असून त्यांचं समुपदेशनही केलं जात असल्याचं रुग्णालय प्रशासनानं कळवलं आहे। नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचुक हे गेले 20 दिवस नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसले होते। उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं पोलिसांनी त्यांना सकाळी रुग्णालयात दाखल केलं। दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलिसांनी सांगितलं। वांगचुक यांच्या परवानगीशिवाय त्यांच्यावर कोणतेही उपचार केले जाऊ नयेत अशी विनंती वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केली आहे। दरम्यान वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळातच काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। पोलिसांनी वांगचुक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं आज संध्याकाळी पुण्यात निधन झालं। ते 85 वर्षांचे होते। 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली। देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं। त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं। 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून ते निवडून आले। 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते। 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे। त्यातली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे। माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या

पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत युरोपमधील प्रतिस्पर्धी संघ फ्रान्स आणि इंग्लंड आज रात्री मियामी स्टेडियमवर तिसऱ्या स्थानकासाठी म्हणजेच कांस्य पदकासाठी संघर्ष करतील. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 2:30 सुरू होईल. उद्या रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि स्पेन एकमेकांशी भिडतील. हा सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मामूटी, कार्तिक आयन, यामी गौतम यांचा सन्मान. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

107.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो प्रसारण सेवा। वंदन कार्यक्रम घेऊन आपल्या सोबत मी रश्मी वारंग। आपणा सर्वांना रश्मीचा सुप्रीम नमस्कार।

नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.

शरद जांभेकर यांच्या स्वरात आपण हा अभंग ऐकलात मंडळी. आणि नेहमीप्रमाणेच वळूया आपल्या मालिकेकडे. वेगवेगळ्या नद्या ज्यांचं प्राचीनत्व सिद्ध झालेलं आहे अशा नद्यांबद्दल आपण बोलत असतो वंदन कार्यक्रमामध्ये. आणि आज ज्या नदीबद्दल मी बोलणार आहे ती नदी बऱ्यापैकी सुपरिचित अशी आपल्या महाराष्ट्रातलीच नदी आहे, पंचगंगा. आपण कोल्हापुरात गेलो तर कोल्हापुरात अगदी म्हणजे आपण जसं म्हणूया ना की शहराला लगत वाहणारी अशी ती नदी आहे. आणि करवीर महात्म्यामध्ये करवीर स्थानाबद्दल सांगत असताना असा उल्लेख आहे, या स्थळी जलरूपात महादेव, पाषाण रूपात विष्णू आणि वालुका रूपात ऋषी मुनींचा समुदाय आणि वृक्ष रूपात देवांचा निवास आहे. आता ही जी पंचगंगा आहे, पाच नद्यांचा तो समूह आहे किंवा त्या एकत्र येतात, त्यातली जी भोगावती नदी आहे तिला सर्व रूपा असं म्हटलेलं आहे. तुळशी नदीचा शिवा किंवा शिवस्वरूपिणी असा उल्लेख झालेला दिसतो. आणि त्या लगतच्या म्हणजे जवळच्याच खोऱ्यामधनं जी नदी उगम पावते धामणी, जी पुढे कुंभी नदीच्या प्रवाहाला मिळते, तर करवीर महात्म्यामध्ये तिला ब्रह्मरूपिणी असं म्हटलेलं आहे. आणि सरस्वती नदी आहे, तिचाही प्रवाह इथं पंचगंगेला मिळतो, ती वेदरूपा म्हणून तिचा उल्लेख झालेला दिसून येतो. इतर उपनद्या आहेत कासारी आणि कालिंदी नावाच्या, त्यांना विष्णुरूपिणी असं म्हटलेलं आहे. आणि मग ह्या

0: सगळ्या नद्या एकत्र जेव्हा येतात तर भोगावती, तुळशी, धामणी आणि कुंभी त्यापुढे कासारी नदीला मिळतात आणि मग त्या पाचजणींचं एकत्र येणं त्यामुळे त्यांना पंचगंगा असं म्हटलं जातं आणि मग पुढे ही पंचगंगा वाहत जाते आणि कृष्णेला मिळते. यामध्ये पंचगंगेची सुद्धा आपल्याला अनेकविध नावं असलेली दिसून येतात. भोगावती, पंचनदी, मंदाकिनी, सुनीरा, स्वर्ग तरंगिणी, पयोवहा, पापहरा, पयोष्णी असा उल्लेख झालेला दिसून येतो आणि त्यामुळे खास आहे ही नदीसुद्धा, कारण तिचं करवीर महात्म्यामधलं स्थान आणि झालेला उल्लेख आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगून जातो. कोल्हापूरबद्दल आपण बोलत असताना आजचा दिवस रविवारचा ज्योतिबाचा वार आणि त्यामुळे कुलस्वामिनी अंबाबाई या चित्रपटातलं हे गीत आपल्यासाठी.
1: भैरवनाथाच्या नावानं.

नमस्कार, मी शंतनु मोघे. दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेची सुंदर साथ देणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा.

FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज आणि वंदन कार्यक्रमात आपण भेटलो आहोत मंडळी. आपल्या ज्या मालिका सुरू आहेत नद्यांची, एक मालिका आपण करत आहोत त्यालाही तुम्ही छान भरभरून प्रतिसाद देत आहे. आणि दुसरी मालिका आपली सुरू आहे की भारतातल्या खूप सुप्रसिद्ध अशा परिक्रमा. आपल्याला काही ठराविक परिक्रमा माहिती

असतात. नर्मदा परिक्रमा माहिती असते, गिरनार परिक्रमा माहिती असते, पण त्या पलीकडे आपल्याकडे इतक्या सगळ्या परिक्रमा आहेत. आज ज्या परिक्रमेबद्दल मी बोलणार आहे, ही परिक्रमा दोन नावांनी ओळखली जाते. काही जण तिला चित्रकूट परिक्रमा असं म्हणतात, तर काही जण कामदगिरी परिक्रमा असं म्हटलं जातं. संस्कृतमध्ये कामदगिरी याचा अर्थ सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यास सक्षम असलेला पर्वत असा होतो. अशी मान्यता आहे की वनवासाच्या काळात भगवान राम, देवी सीता आणि लक्ष्मण यांचं हे निवासस्थान होतं चित्रकूट. आणि भगवान रामांचंच दुसरं नाव आहे कामतनाथ, मनातल्या मनोकामना पूर्ण करणारा नाथ, कामतनाथ. तर त्यामुळेच या पर्वताला कामदगिरी पर्वत असं नाव पडलेलं आहे. आणि हा संपूर्ण जो प्रदेश आहे, तर तो संपूर्ण पर्वत आहे चित्रकूट पर्वत, ज्याच्यावर रामांचा रहिवास होता असं म्हटलं जातं, किंवा त्या परिसरात त्यांचा वावर. तर 5 किलोमीटर असा तो मार्ग तयार करण्यात आलेला आहे आत्ता. आणि तो पूर्ण त्या मार्गावर फक्त भगवान रामच नाही, तर अनेकविध देवी देवतांची मंदिरं आहेत. आणि अतिशय सुंदर असा हा तो मार्ग, त्याच्यावरनं परिक्रमा करणारी अनेक मंडळी आढळतात. आता असं सुद्धा म्हटलं जातं की प्रभू श्री राम या परिसरामध्ये त्यांचं वास्तव्य असताना रोज या पर्वताची परिक्रमासुद्धा करायचे. आणि त्यामुळेच त्याच मार्गावरनं अनेक भाविक आजसुद्धा ही परिक्रमा करताना दिसतात. त्यामुळे अगदी थोडक्यात म्हणजे ती जी मंदिरं आहेत, त्याच्यात सीतेचं मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर आहे, म्हणजे तो पूर्ण परिक्रमा मार्ग अनेकविध मंदिरांनीच गजबजलेला आहे. तर या चित्रकूट किंवा कामदगिरी परिक्रमेबद्दल आपण अगदी थोडक्यात जाणून घेतलं. निमित्त आहे कार्यक्रम वंदनचं, जो आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातून.